नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. 102.8 FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात विविध भारतीचं मुंबई केंद्र. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 30 भाद्रपद शके 1948 म्हणजेच दिनांक 21 सप्टेंबर 2026. पहाटेचे 5:56 आणि 2 सेकंद होत आहेत. आमची आजची सभा आता सुरू होत आहे. या प्रसारणात आपलं स्वागत आहे. आपला आजचा दिवस आनंदात जावो या सदिच्छेचा सभेची सुरुवात करीत आहोत मंगल ध्वनीने.

0: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी ठोस कृती आवश्यक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. नागपूर येत्या 10 वर्षात सोलर इकोसिस्टीमचे हब होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. एसटीच्या ताफ्यात 200 अत्याधुनिक बस दाखल होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आता सविस्तर बातम्या. हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी ठोस कृती आवश्यक आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत पर्यावरणाविषयीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात त्या काल बोलत होत्या. हवामान बदलामुळे जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याची टंचाई, जमिनीची धूप होत आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी स्थानिक आणि जागतिक पातळीवर सर्व घटकांमध्ये सक्रिय सहकार्य वाढवण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. पर्यावरणविषयक कायदेशीर बाबींमध्ये राष्ट्रीय हरित लवादाची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार त्यांचा हा प्रवास घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या दृष्टीनं प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अविरतपणे कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. यानिमित्तानं सुरू असलेल्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत कामगार संहिता 2025 बद्दल.
1: कामगार कायद्यांमध्ये अधिक पारदर्शकता आणणं, त्यांची अंमलबजावणी अधिक सुलभ करणं, कामगारांना अधिकाधिक सक्षम आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं 29 जुन्या कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि 21 नोव्हेंबर 2025 वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षा या क्षेत्रांशी संबंधित 4 कामगार संहिता लागू झाल्या. या संहितांमुळे जुन्या क्लिष्ट कामगार कायद्यांची जागा नवीन व्यवस्थेनं घेतली. ही सुसूत्रीकरण प्रक्रिया अत्यंत महत्वाची ठरली आहे. नियोक्त्यांसाठी कमी नियम आणि कामगारांसाठी अधिक सुरक्षा कवच अशा स्वरूपाच्या या नव्या कामगार संहितांमुळे कामगारांच्या संरक्षणाची व्याप्तीही वाढली असून गिग कामगारांनाही सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यात आलं आहे. या नव्या बदलांमुळे संरक्षित कामगारांचं प्रमाण 2015 19% वाढून 2025 64% अधिक झालं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी योगेश रांगणेकर, पुणे.
0: येत्या 10 वर्षात नागपूर सोलर इकोसिस्टीमचं हब होणार आहे, त्यामुळे उद्योजकांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल नागपूरमध्ये बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या आवाडा समूहाच्या सोलर मॉडेल निर्मितीची पाहणी करताना बोलत होते. राज्यातल्या पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास याविषयी त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. गडचिरोली हे नवीन स्टील सिटी म्हणून उदयाला येत असून तिथं 4 लाख कोटींची गुंतवणूक आली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,
2: ठिकाणी सोलर मॉड्यूल बनवणारी देशातली सगळ्यात मोठी सुपर फॅक्टरी ही तयार करण्यात आलेली आहे. एवढं ऍडव्हान्स्ड इंटिग्रेशन आज देशामध्ये कुठेही नाही. सगळ्यात स्मार्ट मॉड्यूल्स हे या फॅक्टरीमध्ये तयार होत आहेत आणि एक प्रकारे देशाला सोलरच्या क्षेत्रामध्ये चायना सोबत कॉम्पीट करून पुढे नेण्याचं काम या फॅक्टरीतनं होत आहे.
0: राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. पुण्यात गणेश मंडळांचे प्रबोधनपर आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. पुण्यातल्या दृष्टीहीन आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनपर गणेश विसर्जन मिरवणूक काढली. यावेळी सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणारे संदेश आणि घोषवाक्य सादर करण्यात आली. पालघरमधल्या झांझरोळी पाटीलपाडा इथल्या आदिवासी युवक गणेशोत्सव मंडळानं रक्तदान शिबीर, वृक्षारोपण आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं. तसंच जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धनावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. अहिल्यानगर पोलिसांच्या वतीनं शहरातील गणेश मंडळांना सायबर सुरक्षितता जनजागृतीसाठी फलकांचं वाटप करण्यात आलं आहे. बीडमध्ये ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक आणि सामाजिक विषयांवरील देखावे नागरिकांचं आकर्षण ठरत आहेत. गणेशोत्सवादरम्यान राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या लोकसंवाद अभियानालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

समाचारपत्रात पुन्हा स्वागत. राज्याच्या ग्रामीण भागातल्या जनतेची लोकवाहिनी असलेल्या एसटीच्या ताफ्यात आता अत्याधुनिक 200 वोल्वो बसगाड्या दाखल होणार आहेत. खासगी आराम बस सेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी आणि लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. दिवसा आरामदायी प्रवास, रात्री शयनयानाची सुविधा तसंच 250 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या किमान 5 ते 6 तासांच्या प्रवासासाठी आरामदायी 45 आसनी बसगाड्या आणि रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी शयनयान क्षमतेच्या 30 बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातल्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी स्थापन केलेलं कृती दल आज छत्रपती संभाजीनगरमधल्या स्मार्ट सिटी कार्यालयात संवाद साधणार आहे. याआधी पुणे, नागपूर आणि अमरावती इथं संवाद पूर्ण झाला असून येत्या 29 सप्टेंबरला मुंबईत तर नाशिकमध्ये 30 सप्टेंबरला संवाद होईल. उमेदवारांच्या सूचनांच्या आधारे हे कृती दल शासनाला भरती परीक्षांबाबत शिफारसी सादर करणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीनं 8व्या पीएनजी महाकरंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन काल मिलिंद गाडगीळ आणि राजीव गाडगीळ यांच्या हस्ते झालं. या एकांकिका स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या 20 संघांनी सहभाग नोंदवला आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. दुष्काळाचं मोठं संकट आहे, मात्र शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. पावसाअभावी ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं

0: अशा शेतकऱ्यांना सरकारनं हेक्टरी किमान 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातल्या दगडवाडी इथं दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. नांदेडमध्ये विष्णुपुरीमधल्या काळेश्वर मंदिर परिसरात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या 2 तरुणांचा काल नदीत बुडून मृत्यू झाला. मुंबईत कोस्टल रोडवर काल पहाटे झालेल्या कार अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणारी गाडी नियंत्रण सुटल्यानं उड्डाण पुलावरून खाली कोसळली. अतिवेगामुळे अपघात झाल्याचं कोस्टल रस्ता नियंत्रण कक्षानं सांगितलं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्याच दिवशी भारतानं नेमबाजीत 2 रौप्य पदकं जिंकली. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात इलाविनील वलारियन, विदर्शा विनोद आणि सोनम मस्कर यांनी रौप्य पदक पटकावलं तर इलाविनीलनं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात आणखी 1 रौप्य पदक जिंकलं. हॉकीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी विजय नोंदवले. याशिवाय महिला क्रिकेटच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 114 धावांनी पराभव केला. सुचिका तरियालनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. बॅडमिंटनमध्येही भारतानं महिला सांघिक गटात कझाकस्तानचा 3-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिस, जलतरण या क्रीडा प्रकारांमध्येही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. हवामान. राज्यात गेल्या 24 तासात काही ठिकाणी पाऊस झाला. आजही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी ठोस कृती आवश्यक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. नागपूर येत्या 10 वर्षात सोलर इकोसिस्टीमचं हब होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. एसटीच्या ताफ्यात 200 अत्याधुनिक बस दाखल होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोताओ, आप सुन रहे हैं FM 102.8 पर. श्रोताओ, आप सुन रहे हैं विविध भारती का मुंबई केंद्र. प्रस्तुत है कार्यक्रम भूले बिसरे गीत का शेष भाग.

0: अब विविध भारती आपके एलेक्सा डिवाइस पर भी उपलब्ध। बस आपको इतना कहना है, एलेक्सा प्लीज प्ले विविध भारती।
1: प्लेइंग द लाइव ब्रॉडकास्ट ऑफ ऑल इंडिया रेडियो विविध भारती।
2: हवाओं पे लिख दो हवाओं के नाम।
0: इसके अलावा वेव्स ओटीटी, इंटरनेट स्ट्रीमिंग और न्यूज ऑन एआईआर एप्लीकेशन के जरिए सारी दुनिया में उपलब्ध है आपकी अपनी विविध भारती।
3: सुनिए,
4: कहिए,
5: सुनिए एक खुशखबरी।
4: कहिए ना।
5: आ गया है मौका सखियों को अपनी बात कहने का। सखियां फोन पर हमसे बताएं अपने दिल की बात और फरमाइश करें अपने पसंदीदा गानों की। सखियों के लिए सखियों द्वारा प्रस्तुत किया।
6: श्रोताओ आप सुन रहे हैं विविध भारती का मुंबई केंद्र एफएम।
7: सकाळ से ठीक 8:30 वाजले ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
8: आकाशवाणी सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। हवामान विषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन। केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार। भारत आणि जपानच्या वायुसेनेचा जोधपूरमध्ये संयुक्त हवाई सराव। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी। नेमबाजी स्पर्धेत 3 रौप्य पदकांची कमाई। आता सविस्तर बातम्या। हवामान विषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असून अलीकडच्या काळात आलेल्या अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे हे स्पष्ट झालं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। राष्ट्रीय हरित प्राधिकरणानं काल नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या परिषदेच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या। हवामान बदलामुळे मानवी अस्तित्वाच्या विविध स्तरांवर होत असलेल्या गुंतागुंतीच्या आव्हानाला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी धोरणं आणि कृती आराखड्याची चौकट आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। या आराखड्यात सरकार आणि कायदा तज्ज्ञांबरोबरच समाजाचाही सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मनोहर लाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहेत। या दौऱ्यादरम्यान उद्या त्यांच्या हस्ते केवडिया येथील एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येतील। त्यानंतर बुधवारी त्या महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठाच्या 75व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत। संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचं 81वं अधिवेशन अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं भरणार आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या अधिवेशनासाठी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील। या महिन्याच्या 26 तारखेला हे अधिवेशन होणार असून आमसभेच्या उच्चस्तरीय सत्राला जयशंकर संबोधित करणार आहेत। तसंच या दौऱ्यात डॉ जयशंकर विविध बहुपक्षीय आणि द्विपक्षीय बैठकांना देखील उपस्थित राहणार आहेत। देशाचे वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल APCH आणि जपानच्या वायुसेनेचे प्रमुख जनरल ताकेहिरो मोरिता यांनी काल जोधपूर इथं भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून एकत्रितपणे उड्डाण केलं। भारत आणि जपान दरम्यान सुरू असलेल्या वीर गार्डियन 2026 या संयुक्त सरावादरम्यान दोन्ही देशांच्या वायुसेना प्रमुखांनी हे उड्डाण केलं। उभय देशांच्या सराव अभ्यासादरम्यान जपानच्या लढाऊ विमानांनी भारतीय भूमीवरून उड्डाण करण्याची ही पहिलीच वेळ आहे। जनरल मोरी

निकिता यांनी तेजसमधून केलेलं उड्डाण हे त्यांच्या भारतीय बनावटीच्या विमानांवरील विश्वास दर्शवत असल्याचं भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी म्हटलं आहे. जपानच्या वायुसेना प्रमुखांनी भारताच्या आतिथ्याची प्रशंसा करत तेजस विमान हे मेक इन इंडिया आणि तंत्रज्ञान नवोन्मेषाचं प्रतीक असल्याचे गौरवोद्गार काढले. हा संयुक्त सराव 22 सप्टेंबरपर्यंत सुरू असेल. उत्तर प्रदेशातील मेरठ इथं काल झालेल्या वायुसेनेच्या हवाई कसरतींदरम्यान 9 हॉक MK-132 या विमानांनी चित्तथरारक कसरती सादर केल्या. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यावेळी उपस्थित होते. शिस्त, अचूकता, सांघिक कार्य आणि व्यावसायिकता यांचा उत्तम संगम वायुसेनेच्या या कसरतींमध्ये बघायला मिळाल्याचं संजय सेठ यांनी यावेळी नमूद केलं. सशस्त्र दलांमध्ये सामील होण्यासाठी युवकांना प्रेरणा देण्याचा उद्देश या कसरतींमागे असल्याचं त्यांनी सांगितलं. वायुसेनेच्या या हवाई कसरती 2 दिवस सुरू राहणार असून काल त्याचा प्रारंभ सूर्यकिरण पथकांच्या कसरतीनं झाला. केंद्र सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयाच्या अखत्यारीतील न्याय विभागाच्या वतीनं दिशा अर्थात डिझायनिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स फॉर होलिस्टिक ऍक्सेस टू जस्टिस या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत आज एका प्रादेशिक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत तंत्रज्ञानावर आधारित कायदेविषयक सेवा, कायदेविषयक सजगता आणि विनामूल्य कायदेविषयक सहाय्य मिळवणं अधिक सुलभ करणं या मुद्द्यांवर भर देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी, ग्रामीण विकास मंत्रालय, विधी संस्था आणि इतर संबंधित सहभागी होणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत, ज्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या अटी आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान न्यूयॉर्कला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या विधानांना विशेष महत्व दिलं जात आहे. दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनी सुरू करण्याबाबत आपण घातलेल्या अटी अमेरिका मान्य करेपर्यंत ही सामुद्रधुनी खुली करण्यात येणार नाही अशी स्पष्टोक्ती इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर घालिबाफ यांनी केली आहे. उत्तर प्रदेशात दहशतवाद विरोधी पथकानं काल वाराणसीमध्ये केलेल्या कारवाईत झारखंडच्या बंदी घातलेल्या तृतीया प्रतिमा समिती या कट्टरपंथी संघटनेचा प्रमुख ब्रिजेश गंजू उर्फ गोपाळसिंह भोक्ता उर्फ सरदारजी चकमकीत ठार झाला. नेपाळमध्ये गेल्या 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात बेपत्ता झालेल्या सुमारे 6,000 लोकांचा शोध घेण्याचं काम अद्याप सुरू आहे. आतापर्यंत 1400 अधिक मृतदेह सापडले आहेत. पूल आणि इतर सुविधांच्या पुनरुभारणीचं काम सुरू असलं तरीही पुरामुळे जमलेला गाळ उपसण्यासाठी अद्याप काही महिने लागतील असा अंदाज तिथल्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं काल मुंबईत निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विविध केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि माध्यमातील अनेकांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजी स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 3 रौप्य पदकं जिंकत दमदार सुरुवात केली आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एलावेलिन वलारिवन, विदर्शा विनोद आणि सोनम मस्कर यांनी रौप्य पदकं पटकावली. इलावेलिननं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात आणखी 1 रौप्य पदक जिंकलं, तर रुद्रांश, हिमांशू आणि पार्थ या त्रिकुटानं पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघानं बांगलादेशवर 114 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना श्रीलंकेशी होईल. मार्शल आर्ट स्पर्धेत सुचिका तरियालनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पोहोचून आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपलं पदक निश्चित केलं आहे. या स्पर्धेत मिश्र मार्शल आर्ट प्रकारात पदक निश्चित करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.
पुरुष आणि महिला हॉकी संघानं विजयासह सुरुवात केली. दोन्ही संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर मोठ्या गोल फरकानं विजय मिळवले. पुरुषांच्या अ गटाच्या सामन्यात भारतीय संघानं इंडोनेशियाचा 13-1 असा पराभव केला, तर महिला संघानं ब गटाच्या सलामीच्या सामन्यात उझबेकिस्तानचा 19-0 असा पराभव केला. बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला संघ कझाकस्तानवर 3-0 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. टेबल टेनिसमध्ये भारतीय महिला संघानं इंडोनेशियाचा 3-0 आणि सिंगापूरचा 3-0

0: पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलावेनील वलारिवनचं अभिनंदन केलं आहे. वलारिवनच्या उत्कृष्ट कामगिरीनं देशाचा सन्मान वाढवला आहे असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. तर इलावेनील वलारिवनचं दिवसातील हे दुसरं पदक असल्यामुळे हे पदक आणखी खास बनलं असल्याचं पंतप्रधानांनी शुभेच्छापर संदेशात म्हटलं आहे. हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात ओडिशा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचं क्षेत्र तेलंगणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच कोकण मध्य महाराष्ट्रासह छत्तीसगड पश्चिम बंगाल कर्नाटक गोवा आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही तुरळक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हवामान विषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार. भारत आणि जपानच्या वायुसेनेचा जोधपूरमध्ये संयुक्त हवाई सराव आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. नेमबाजी स्पर्धेत 3 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आप सुन रहे हैं विविध भारती का मुंबई केंद्र FM 102.8 पर. प्रस्तुत है कार्यक्रम चित्रलोक.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आज 4 पदकांची कमाई केली. नेमबाजीत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारतीय संघानं रौप्य पदकांची कमाई केली. रुद्राक्ष पाटील, पार्थ माने आणि हिमांशू ढिल्लन यांचा या संघात समावेश आहे. तसंच वैयक्तिक प्रकारात हिमांशूने 252.4 गुणांसह रौप्य पदक तर रुद्राक्षने 230.9 गुणांसह कांस्य पदक जिंकलं. मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने महिला पारंपरिक 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे देशाला अभिमान वाटला असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी मिश्र मार्शल आर्ट्समध्ये पदक जिंकल्याबद्दल सुचिका तारियालचं अभिनंदन केलं आहे. या प्रकारातलं हे देशाचं पहिलं पदक असून हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचं मांडवीय यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात

दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्या त्यांच्या हस्ते केवडिया इथल्या एकता नगर इथं 72वे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतील. त्यानंतर बुधवारी त्या महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठाच्या 75व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज नवी दिल्लीत नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियाच्या 7व्या आवृत्तीचं प्रकाशन केलं. भारतातली फार्माकोव्हिजिलन्स म्हणजेच औषधांच्या दुष्परिणामांवर लक्ष ठेवणारी आत्मनिर्भरतेचं एक उत्कृष्ट उदाहरण ठरलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. देशात सध्या औषधांच्या दुष्परिणामांवर नोंद आणि देखरेख ठेवणारी 100हून अधिक केंद्रे कार्यरत असून ही यंत्रणा अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरापर्यंत विस्तारण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर स्वतःहून कोणतीही औषधं घेऊ नये. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचं काटेकोर पालन करावं आणि औषधं घेतल्यानंतर अचानक किंवा अनपेक्षितपणे कोणताही दुष्परिणाम आढळल्यास त्याकडे मुळीच दुर्लक्ष न करण्याचं आवाहन अनुप्रिया पटेल यांनी यावेळी केलं. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर न्यूयॉर्कमध्ये सुरू होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या अधिवेशनातील सप्ताहासाठी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या न्यूयॉर्क दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात 22-28 सप्टेंबर दरम्यान वार्षिक उच्चस्तरीय महासभेतली सर्वसाधारण चर्चा होणार आहे. 26 सप्टेंबरला ते महासभेच्या उच्चस्तरीय सत्राला संबोधित करणार आहेत. विश्वास पुनर्स्थापित करणे, परिवर्तनाचं व्यवस्थापन आणि सर्वांसाठी परिणामकारक संयुक्त राष्ट्र ही 81व्या अधिवेशनाची यंदाची संकल्पना आहे. जागतिक अल्झायमर दिन आज पाळला जात आहे. हा आजार वाढत्या वयातील व्यक्तींच्या स्मरणशक्ती आणि विचार करण्याशी संबंधित आहे. या आजारासंबंधी विविध नवनवीन संशोधन सुरू असून सुरुवातीची लक्षणं प्रौढ वयातच रक्त तपासणीद्वारे ओळखता येतात असं नवीन संशोधनातून समोर आलं आहे. राज्यातल्या शासकीय भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी अपर मुख्य सचिव व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय समिती आज छत्रपती संभाजीनगर इथं विविध विषयांचा आढावा घेत आहे. शहरातल्या स्मार्ट सिटी कार्यालयात या समितीतल्या सदस्यांनी विद्यार्थी आणि संबंधित घटकांना भेटून त्यांची मतं जाणून घेतली आहेत. बीड जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातले 72 प्रकल्प मृत साठ्यात गेले आहेत तर 31 प्रकल्प पूर्णतः कोरडे पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या 164 प्रकल्पांपैकी तब्बल 103 प्रकल्पांमधला पाणीसाठा कमी झाला आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण आणि जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातल्या 164 प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 17.87% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून लघु प्रकल्पांमध्ये अवघा 6.63% साठा आहे तर गेवराई तालुक्यात 0% उपयुक्त साठा आहे. जिल्ह्यात यंदा आतापर्यंत 325 मिलीमीटर म्हणजे 46.48% पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यात काल रात्री एका शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली. लक्ष्मण इंगळे असं त्याचं नाव असून पावसाअभावी करपलेल्या पिकांमुळे मशागत बियाणे आणि खतासाठी झालेला खर्चही निघणे अशक्य झाल्याने मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्ती संस्कृती कला आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव साजरा करण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महागणेशोत्सव या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

0: जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत मालमत्ता व्यवहारांसाठी सुरू केलेल्या रेरा कायद्याबद्दल.
1: वाढत्या शहरीकरणाबरोबरच बांधकाम व्यवसायानंही मोठी झेप घेतली आहे. या क्षेत्रात रोजगाराचं प्रमाणही मोठं आहे. साहजिकच त्यातल्या व्यवहारांमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी तसंच बांधकाम उद्योगात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक विशेष कायदा सरकारनं केला. रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 संसदेत मंजूर झाला. 2017 त्याची अधिसूचना जारी झाली. त्यानुसार राज्यांमध्ये रेरा कायदे बनवण्यात आले. महाराष्ट्रात महारेराची स्थापना 8 मार्च 2017 झाली. नंतर दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातही महारेराचं कार्यक्षेत्र लागू झालं. कायद्यानुसार रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आणि अपिलीय न्यायाधिकरणाचीही स्थापना झाली. रेरा आल्यानंतर विकासकांना बांधकाम प्रकल्पांची माहिती प्रसिद्ध करणं आणि रेरामध्ये नोंदणी करणं बंधनकारक झालं. रिअल इस्टेट एजंटांचीही नोंदणी अनिवार्य झाली. रेरा न्यायाधिकरणामध्ये प्रकल्पांची तपासणी, मुदतवाढ, तक्रार निवारण, 60 दिवसात निवारण ही कामं होतात. त्याचं पालन न करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई केली जाते. घर खरेदी करणाऱ्या खरेदीदारांमध्ये हक्कांबाबत जागृती आवश्यक आहे. त्यानुसार सदनिका वाटप झाल्यानंतर 3 महिन्यात खरेदीदारांच्या संघटनेची स्थापना करणं बंधनकारक आहे. रेरा न्यायाधिकरण केवळ कायद्याच्या तरतुदीतली प्रकरणं हाताळत असल्यानं जलद गतीनं त्याचा निपटारा होतो. घर खरेदीसाठी ग्राहकांना प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळते. प्रकल्पाला विलंब झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास ग्राहकांना कायद्याचं संरक्षण मिळतं. त्यामुळे मालमत्ता विकास आणि खरेदी विक्री व्यवहार सुरळीत व्हायला मदत झाली आहे.
0: दिल्ली उच्च न्यायालयात आज 7 न्यायाधीशांचा शपथविधी झाला. यामुळे दिल्ली उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या आता 50 झाली आहे. मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय यांनी न्यायमूर्ती निवेदिता शर्मा, निशा सहाय सक्सेना, संजय शर्मा, भरत पाराशर, आदिती चौधरी, दिनेश भट आणि अरुण भारद्वाज यांना आज पदाची शपथ दिली. फार्माकोव्हिजिलन्स अर्थात औषधांच्या दुष्परिणामांवर देखरेख ठेवणाऱ्या प्रणालीच्या क्षेत्रातला गेल्या काही वर्षातला भारताचा प्रवास हा आत्मनिर्भरतेचं एक उल्लेखनीय उदाहरण ठरलं आहे, असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियाच्या 7व्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या. सध्या देशात औषधांच्या दुष्परिणामांवर देखरेख ठेवणारी 1100 जास्त केंद्र कार्यरत आहेत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांइतकीच या केंद्रांची संख्या विस्तारण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं पटेल म्हणाल्या. जागतिक आरोग्य संघटनेकडे औषधांच्या दुष्परिणामांची माहिती पुरवण्याच्या बाबतीत भारतानं 2024 तुलनेत 123व्या क्रमांकावरून 8व्या क्रमांकावर झेप घेतल्याचंही पटेल यावेळी म्हणाल्या. नागरिकांनी स्वतःहून औषध घेणं टाळावं, तज्ज्ञांनी लिहून दिलेल्या औषधाच्या सूचनांचं पालन करावं आणि कोणत्याही औषधाचा अचानक आणि अनपेक्षित दुष्परिणाम दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, असं आवाहन पटेल यांनी केलं. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7000 कोटी रुपये खर्च करावे लागतील, असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. हे काम प्राधिकरणाचं नसून स्थानिक प्रशासनानं करण्याची गरज आहे, असं मेहता म्हणाले. विशेष पीठाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली. तसंच यात भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा अंतर्भाव करावा, असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सायबर फसवणुकीतला दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं दूरसंचार विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे. नागरिकांनी स्वतःच्या नावावरचं सिम कार्ड इतरांना देऊ नये, तसंच

0: बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन विभागानं केलं आहे. संचार साथी पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे स्वतःचं मोबाईल कनेक्शन नियमितपणे तपासून बघण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेणं, दूरसंचार ओळखपत्राचा गैरवापर किंवा IMEI क्रमांकात फेरफार करणं हे शिक्षापात्र गुन्हे असून त्यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 जिंकून भारताच्या पुरुष संघानं आज विजयी सलामी दिली. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशू धिल्लॉनं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्यपदक पटकावलं. सांघिक प्रकारातही हिमांशू, रुद्रांश आणि पार्थ मानेच्या चमूनं रौप्यपदक मिळवलं. मिश्र मार्शल आर्ट्स प्रकारचं सुचिका तरियालनं कांस्यपदक निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये सानो इथल्या स्टेडियमवर उद्या भारत विरुद्ध जपान हा सामना रंगणार आहे. पुरुष हॉकीमध्ये भारताचा सामना श्रीलंकेबरोबर होईल. मुष्टियुद्धात भारताच्या सुमित कुंडूनं 70 किलो वजनी गटात थायलंडच्या बुंजोंग सिनसिरीला हरवून विजयी सलामी दिली. बॅडमिंटनमध्ये आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेननं आपापले सामने जिंकले आहेत. टेबल टेनिसच्या सांघिक स्पर्धेत भारतीय महिलांनी पाकिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत, ज्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या शर्तींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान न्यूयॉर्कला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या विधानांना विशेष महत्व दिलं जात आहे. दरम्यान आपल्या अटी अमेरिका मान्य करेपर्यंत ही सामुद्रधुनी खुली करण्यात येणार नाही असं इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिबाफ यांनी स्पष्ट केलं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातला तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या न्यूयॉर्कमध्ये युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. गणेशोत्सवाच्या 7व्या दिवशी काल मुंबईत 6436 गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. यात 99 सार्वजनिक मंडळांच्या 6127 घरगुती गणेशमूर्तींचा आणि 210 ज्येष्ठा गौरींचा समावेश होता अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचं क्षेत्र, तेलंगणा इथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच कोकण, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा आणि ईशान्येकडच्या राज्यांच्या काही तुरळक भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. दिल्ली उच्च न्यायालयाच्या 7 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी. स्वतःच्या नावावरचं सिम कार्ड इतरांना देऊ नये तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हैं इनमें कभी विरह के आंसू उतर जाते हैं और कभी वही आंखें शिकायत बनकर सवाल करने लगती हैं. वही तो आंखों की खूबसूरत भाषा है जिसे दिल पढ़ लेता है. अगर उसे सुरों में ढाल दें तो एक सुरीला मधुर गीत बन जाता है. तो ये तो बात हो गई. एक सुरीला मधुर गीत आपका इंतजार भी कर रहा है इस कार्यक्रम में और आपकी बातें तो आप भेज ही रही हैं. लेकिन हमें ये बताइए कि क्या आपने कभी ऐसा सोचा कि आप नज़रों से या इशारों से कोई बात किसी को कहें लेकिन वो व्यक्ति आपकी बातें समझता ही नहीं या समझती ही नहीं, तो क्या करते हैं आप ऐसे मामले में? और हमें पूरा यकीन है कि जो गीत आप आपको सुनवा रहे हैं आपको पता होगा किस फिल्म का ये गीत है और नायक का नाम बताएंगे तो और भी अच्छा होगा.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबर पासून लागू होणार। रोजगार महाकुंभासाठी आतापर्यंत 1588 नियुक्त्यांची नोंदणी। सुमारे 72,000 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध। स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये आगेकूच। भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। या करारामुळे न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या कोणत्याही भारतीय उत्पादनावर शुल्क आकारलं जाणार नाही। येत्या 4 ते 5 वर्षात परस्परातला व्यापार दुपटीने वाढवून 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं समान उद्दिष्ट या करारात नमूद केलं असल्याचं त्यांनी सांगितलं। या करारामुळे वस्त्र, प्रावरण, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल असं ते म्हणाले। तसंच न्यूझीलंडमधली लोकर, मेंढीचं मांस तसंच चामड्याच्या वस्तूंच्या विक्रीवर भारतात शुल्क आकारलं जाणार नाही। व्यापार, सेवा, गुंतवणूक, शिक्षण, क्रीडा, वाहतूक आणि शेती या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्यावर या करारात भर दिला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत मालमत्ता व्यवहारांसाठी सुरू केलेल्या रेरा कायद्याबद्दल।
1: वाढत्या शहरीकरणाबरोबरच बांधकाम व्यवसायानंही मोठी झेप घेतली आहे। या क्षेत्रात रोजगाराचं प्रमाणही मोठं आहे। साहजिकच त्यातल्या व्यवहारांमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी तसंच बांधकाम उद्योगात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक विशेष कायदा सरकारनं केला। रिअल इस्टेट

0: रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 संसदेत मंजूर झाला. 2017 त्याची अधिसूचना जारी झाली. त्यानुसार राज्यांमध्ये रेरा कायदे बनवण्यात आले. महाराष्ट्रात महारेराची स्थापना 8 मार्च 2017 झाली. नंतर दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातही महारेराचं कार्यक्षेत्र लागू झालं. कायद्यानुसार रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आणि अपिलीय न्यायाधिकरणाचीही स्थापना झाली. रेरा आल्यानंतर विकासकांना बांधकाम प्रकल्पांची माहिती प्रसिद्ध करणं आणि रेरामध्ये नोंदणी करणं बंधनकारक झालं. रिअल इस्टेट एजंटांचीही नोंदणी अनिवार्य झाली. रेरा न्यायाधिकरणामध्ये प्रकल्पांची तपासणी, मुदतवाढ, तक्रार निवारण, 60 दिवसात निवारण ही कामं होतात. त्याचं पालन न करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई केली जाते. घर खरेदी करणाऱ्या खरेदीदारांमध्ये हक्कांबाबत जागृती आवश्यक आहे. त्यानुसार सदनिका वाटप झाल्यानंतर 3 महिन्यात खरेदीदारांच्या संघटनेची स्थापना करणं बंधनकारक आहे. रेरा न्यायाधिकरण केवळ कायद्याच्या तरतुदीतली प्रकरणं हाताळत असल्यानं जलद गतीनं त्याचा निपटारा होतो. घर खरेदीसाठी ग्राहकांना प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळते. प्रकल्पाला विलंब झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास ग्राहकांना कायद्याचं संरक्षण मिळतं. त्यामुळे मालमत्ता विकास आणि खरेदी विक्री व्यवहार सुरळीत व्हायला मदत झाली आहे.
1: दिल्ली उच्च न्यायालयात आज 7 न्यायाधीशांचा शपथविधी झाला. यामुळे दिल्ली उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या आता 50 झाली आहे. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी के उपाध्याय यांनी न्यायमूर्ती निवेदिता शर्मा, निशा सहाय सक्सेना, संजय शर्मा, भारत पराशर, अदिती चौधरी, दिनेश भट्ट आणि अरुण भारद्वाज यांना आज पदाची शपथ दिली. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. हे काम प्राधिकरणाचं नसून स्थानिक प्रशासनानं करण्याची गरज आहे असं मेहता म्हणाले. विशेष पीठाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली. तसंच यात भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा अंतर्भाव करावा असंही ते म्हणाले. येत्या 29 तारखेला आयोजित केल्या जाणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाला नामांकित कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 1,588 नियुक्त्यांनी नोंदणी केली असून त्यांच्या माध्यमातून 1,939 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. रोजगार महाकुंभात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप, एलआयसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, बॉश, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, सियॅट आणि थर्मॅक्स यांसारख्या नामांकित कंपन्या आणि संस्थांचा समावेश आहे. ऑटोमोबाईल उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा, आयटी, शिक्षण, आरोग्य, लॉजिस्टिक्स आणि इतर विविध क्षेत्रातील कंपन्यांकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्यानं विविध शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य असलेल्या युवकांना त्यांच्या आवडीनुसार रोजगाराच्या संधी शोधता येतील असं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 29 सप्टेंबरपर्यंत नियुक्त्यांची संख्या 2,500 जास्त होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सायबर फसवणुकीतला दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं दूरसंचार विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे. नागरिकांनी स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन विभागानं केलं आहे. संचारसाथी पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे स्वतःचं मोबाईल कनेक्शन नियमितपणे तपासून बघण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेणं, दूरसंचार ओळखपत्राचा गैरवापर किंवा आयएमईआय क्रमांकात फेरफार करणं हे शिक्षापात्र गुन्हे असून त्यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50,00,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 जिंकून भारताच्या पुरुष संघानं आज विजयी सलामी दिली. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशु धिल्दोने रौप्य तर रुद्रांक्ष पाटीलने कांस्य पदक पटकावलं. सांघिक प्रकारातही हिमांशु, रुद्रांक्ष आणि पार्थ मानेच्या चमूने रौप्य पदक मिळवलं. मिश्र मार्शल आर्ट्स प्रकारात सुचिका तरियालने कांस्य पदक निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये सानू इथल्या स्टेडियमवर उद्या भारत विरुद्ध जपान हा सामना सामना रंगणार आहे. पुरुष हॉकीमध्ये भारताचा सामना श्रीलंकेबरोबर होईल. मुष्टी

0: स्पर्धात भारताच्या सुमित कुंडूने 70 किलो वजनी गटात थायलंडच्या बुनजोंग सिनसिरीला हरवून विजयी सलामी दिली. बॅडमिंटनमध्ये आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेनने आपापले सामने जिंकले आहेत. टेबल टेनिसच्या सांघिक स्पर्धेत भारतीय महिलांनी पाकिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. परकीय चलन बाजारात आज रुपयाचा भाव 24 पैशांनी वधारला. कच्च्या तेलाच्या दरवाढीला बसलेला लगाम आणि शेअर बाजारातला सकारात्मक कल यामुळे आज रुपयाचं विनिमय मूल्य प्रति डॉलर 95.72 रुपये इतकं राहिलं. जागतिक तेल बाजारात मानक असलेल्या ब्रेंट क्रूड तेलाचा दर आज 2.10% घसरून 101.69 डॉलर आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सध्या 600 अंकांच्या वाढीसह 75,000 झेपावतोय तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे 100 अंकांची वाढ नोंदवण्याची चिन्ह दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या 7व्या दिवशी काल मुंबईत 6,436 गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. यात 99 सार्वजनिक मंडळाच्या तर 6,127 घरगुती गणेशमूर्तींचा आणि 210 ज्येष्ठा गौरींचा समावेश होता अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. नांदेड जिल्ह्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 2 तरुणांचा मृत्यू झाला. विष्णुपूर इथल्या काळेश्वर मंदिरात ही घटना काल दुपारी झाली. उमरी तालुक्यातल्या मंडळा गावात गृहरक्षक दलाचा एक जवान कामावरून परत चालला असताना त्याच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्यामुळे मरण पावला. दुसऱ्या दुचाकीवरचं दाम्पत्य गंभीररित्या जखमी झालं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक डुला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. रोजगार महाकुंभासाठी आतापर्यंत 1,588 नियुक्त्यांची नोंदणी. सुमारे 72,000 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध. स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तुम्हें दिमाग हो गया मगर भाईजान घमंड तो बड़े बड़ों का नहीं रहा. तुम्हारी क्या हस्ती है. महज इम्तिहान पास कर लेना कोई चीज नहीं. असल चीज है बुद्धि का विकास. जो कुछ पढ़ो उसका अभिप्राय समझो. मेरे दर्जे में आओगे लाला तो ये सारे पापड़ बेलने पड़ेंगे. तब आटे दाल का भाव मालूम होगा. इस दर्जे में अव्वल आ गए हो तो जमीन पर पांव नहीं रखते. इसलिए मेरा कहना मानिए. लाख फेल हो गया हूँ लेकिन तुमसे बड़ा हूँ. संसार का मुझे तुमसे ज्यादा अनुभव है. जो कुछ कहता हूँ उसे गिरह बांधिए नहीं पछताएंगे.
2: स्कूल का समय निकट था. नहीं ईश्वर जाने ये उपदेश माला कब समाप्त होती. भोजन आज मुझे निस्वाद सा लग रहा था. जब पास होने पर भी ये तिरस्कार हो रहा है तो फेल हो जाने पर तो शायद प्राण ही ले लिए जाएं। भाई साहब ने अपने दर्जे की पढ़ाई का जो भयंकर चित्र खींचा था उसने मुझे भयभीत कर दिया. कैसे स्कूल छोड़कर घर नहीं भागा यही ताज्जुब है.
3: आइए अब सुनते हैं आगे की कहानी.
2: लेकिन इतने तिरस्कार पर भी पुस्तकों में मेरी अरुचि ज्यों की त्यों बनी रही. खेल कूद का कोई अवसर हाथ से न जाने देता. पढ़ता भी था मगर बहुत कम. बस इतना कि रोज का टास्क पूरा हो जाए और दर्जे में जलील ना होना पड़े. अपने ऊपर जो विश्वास पैदा हुआ था वो फिर से लुप्त हो गया और फिर चोरों का सा जीवन कटने लगा. फिर सालाना इम्तिहान हुआ और कुछ ऐसा संयोग हुआ कि मैं फिर से पास हो गया और भाई साहब फिर फेल हो गए. मैंने बहुत मेहनत न की पर न जाने कैसे दर्जे में अव्वल आ गया. मुझे खुद अचरज हुआ. भाई साहब ने प्राणांतक परिश्रम किया था. कोर्स का एक एक शब्द चाट गए थे. 10 बजे रात तक इधर 4 बजे भोर से उभर 6 से 9:30 तक स्कूल जाने के पहले मुद्रा कांतिहीन हो गई थी मगर बेचारे फेल हो गए. मुझे उन पर दया आती थी.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी संघटनांची मागणी. विविध ठिकाणी आंदोलन. विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी IIT मुंबईनं प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना डीन पदावरून हटवलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. एखाद्या गावातल्या 33%हून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जातो. दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती सध्या काम करत असून तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर राज्य सरकार निर्णय घेईल असं ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही आहे असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. दुष्काळ जाहीर करणं आणि मदतीची पावलं उचलणं यात फरक आहे. नियमाप्रमाणे 5 ऑक्टोबरनंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल असंही त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात पुढचं वर्षभर पिण्याचं पाणी उपलब्ध राहील अशा पद्धतीनं पाणी आरक्षणाचं नियोजन करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. टंचाईग्रस्त गावातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी आल्यानंतर संबंधित प्रस्तावाला 48 तासांच्या आत मंजुरी मिळेल याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात सर्वत्र एल निनोच्या प्रभावामुळे सोयाबीन कापूस आणि खरीपाची पिकं उद्ध्वस्त झाली असून राज्य शासनानं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी किसान सभा या संघटनेनं केली आहे. बियाणं आणि खतांचा खर्च त्याबरोबरच पिकांची संपूर्ण भरपाई शेतकऱ्यांना द्यावी. थकीत उपसा सिंचन योजनांची कर्ज तातडीनं माफ करावीत. गायरान देवस्थान वर्कर्स आणि वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात या मागण्या संघटनेनं केल्या आहेत. पावसाअभावी पिकं करपली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना सरकारनं राजकारण बाजूला ठेवून शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. ते आज लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्नाटक आणि तामिळनाडूनं परिस्थिती ओळखून दुष्काळ जाहीर करून NDRFकडे प्रस्ताव पाठवले मात्र महाराष्ट्र सरकार अहवाल आणि माहितीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत आहे असा आरोप त्यांनी केला. तातडीनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करत शेतकरी कामगार पक्षानं आज बीड जिल्ह्यात केज तहसील कार्यालयावर धडक बैलगाडी मोर्चा काढला. या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर कराव्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रेणापूर तहसील कार्यालयासमोर जोरदार हलगी नाद आंदोलन केलं. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख ते 2 लाख रुपये मदत द्यावी. विनाअट संपूर्ण कर्जमाफी करावी. विद्यार्थ्यांचं संपूर्ण शैक्षणिक शुल्क आणि शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं अशा मागण्याही आंदोलकांनी केल्या. जागतिक पातळीवर रोजगाराच्या गरजा बदलत असून त्यानुसार महाराष्ट्रातल्या युवा वर्गाला कौशल्य आणि भाषा प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी सक्षम केलं जात आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या 1 दिवसीय उच्चस्तरीय परिषदेत ते आज बोलत होते. विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करावा. औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य प्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम अद्ययावत करावा तसंच परदेशातल्या रोजगारासाठी सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. राज्यातल्या युवक युवतींना परदेशातल्या रोजगार संधी सुलभ व्हाव्यात आणि भाषिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाचा डिजिटल इंडिया भाषिणी मित्रा आणि महिमा यांच्यात आज सामंजस्य करार झाला. भाषांतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उमेदवारांना परदेशी आणि व्यवसायनिहाय भाषांचं मोफत आणि सुलभ प्रशिक्षण मिळणार असून
औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तंत्र निकेतनमधल्या विद्यार्थ्यांना या प्रायोगिक प्रकल्पाचा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यात सुरू झालेलं आदर्श जमीन व्यवहार नोंदणी कार्यालय आता देशभर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागानं दिले आहेत. त्याकरता प्रत्येक कार्यालयासाठी 50 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचं केंद्रीय भूसंसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांनी सांगितलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित केंद्रीय नोंदणी विधेयक 2026 संदर्भात सर्व राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या एक जिल्हा एक नोंदणी, ई प्रमाण, आदर्श कार्यालय, ई नोंदणी यासारख्या उपक्रमांचं विशेष कौतुक केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक सूर्य नारायण डुल्ला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुल्ला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी दाखल तक्रारीत डुल्ला यांचंही नाव आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या काळाचौकी भागातल्या एका गणपती मंडपात विजेचा झटका लागून 8 वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू आणि इतर काही जखमी झाल्याप्रकरणी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आणि कारवाई अहवाल मागवला. रविवारी रात्री ही दुर्घटना झाली होती. या प्रकरणी दाखल केलेला FIR प्राथमिक तपास आणि गणपती मंडपाच्या आयोजकांवर किंवा वीज पुरवठेदारावर काही कारवाई केली असेल तर त्याचे तपशील द्यावेस असे निर्देश आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या नेमबाजांना 3 आणि मिक्स मार्शल आर्टमध्ये भारतीय खेळाडूला 1 पदक मिळालं. या खेळांमधल्या भारताच्या कामगिरीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज हिमांशु धिल्लननं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. याच क्रीडा प्रकारात भारतानं सांघिक रौप्य पदकालाही गवसणी घातली. कालची 2 रौप्य पदकं धरून नेमबाजीत आतापर्यंत भारतानं पटकावलेल्या पदकांची संख्या 5 झाली आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्स प्रकारात पदक मिळवणारी सुचिका तारियाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. महिलांच्या 60 किलो वजनी गटात तिनं कांस्य पदक पटकावलं. पदक तालिकेत भारत सध्या 5 रौप्य आणि 1 कांस्य अशा 6 पदकांसह 12व्या स्थानावर आहे. पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारतानं आज बांगलादेशावर 3-0 अशी मात केली. लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि किदंबी श्रीकांत या तिघांनीही आपापले सामने जिंकले. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. महिला संघासमोरही उद्या जपानचं आव्हान असेल. गतविजेत्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी आज आपापले सामने जिंकून दमदार सुरुवात केली. महिला संघाने बांगलादेशावर 42-21 असा विजय मिळवला तर पुरुष संघाने जपानचा 49-24 असा पराभव केला.
1: मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिले जाणारे जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेतले प्राध्यापक दीपक धर यांना जयंत नारळकर जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. कर्करोगावर संशोधन करणाऱ्या डॉ रजनी भिसे आणि डॉ शुभदा चिपळूणकर यांना डॉ कमल रणदिवे जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी 2,51,000 रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. सेवा संकल्प अभियानांतर्गत आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मुंबईत महालक्ष्मी इथल्या किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टला भेट देऊन विविध सेवाकार्याची पाहणी केली. त्यानंतर कर्करोगाव्यतिरिक्त इतर गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या अंतिम अवस्थेतल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या सुकून निलाय पॉलिएटिव्ह केअर केंद्रांनाही राज्यपालांनी भेट दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी संघटनांची मागणी. विविध ठिकाणी आंदोलनं. विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी आयआयटी मुंबईनं प्राध्यापक सूर्य नारायण डुल्ला यांना डीन पदावरून हटवलं आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
3: FM पर ये विविध भारती का मुंबई केंद्र है. लीजिए सुनिए कार्यक्रम जयमाला.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर पासून लागू होणार। 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार। दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत

30 ऑक्टोबर असल्याचं राज्य सरकारचं स्पष्टीकरण. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगी अपहार प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचं उत्तर प्रदेश सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आश्वासन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 4 पदकं. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या कोणत्याही भारतीय उत्पादनावर शुल्क आकारलं जाणार नाही. येत्या 4 ते 5 वर्षात परस्परातला व्यापार दुपटीनं वाढवून 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं समान उद्दिष्ट या करारात नमूद केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या करारामुळे वस्त्र, प्रावरण, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल असं गोयल म्हणाले. तसंच न्यूझीलंडमधली लोकर, मेंढीचं मांस तसंच चामड्याच्या वस्तूंच्या विक्रीवर भारतात शुल्क आकारलं जाणार नाही. व्यापार, सेवा, गुंतवणूक, शिक्षण, क्रीडा, वाहतूक आणि शेती या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्यावर या करारात भर दिला आहे. दरम्यान कॅनडाबरोबरचा करार अंतिम करण्यासाठी दोन्ही देशांनी वाटाघाटींना वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच्या चर्चेची पुढची फेरी 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. गेल्या महिन्यात प्रमुख उद्योग क्षेत्रांच्या एकत्रित निर्देशांकात वार्षिक आधारावर 4.8% वाढ नोंदवण्यात आली. जुलैमधल्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ काहीशी कमी आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज जाहीर केलेल्या हंगामी आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात 9 पैकी 5 प्रमुख क्षेत्रांनी सकारात्मक वाढ दर्शवली. यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 12.5%, वीज निर्मितीत 11.6%, लोहखनिज उत्पादनात 5.5%, पोलाद उत्पादनात 3.4% आणि रिफायनरी उत्पादनांमध्ये 2.6% वाढ झाली. मात्र त्याचवेळी खत उत्पादनात 12.4%, नैसर्गिक वायूच्या उत्पादनात 4.9%, कोळसा उत्पादनात 3.8% आणि कच्च्या तेलाच्या उत्पादनात 3.6% घट झाली. एखाद्या गावातल्या 33%हून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जातो, दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती सध्या काम करत असून तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर राज्य सरकार निर्णय घेईल असंही ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही आहे असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दुष्काळ जाहीर करणं आणि मदतीची पावलं उचलणं यात फरक आहे. नियमाप्रमाणे 5 ऑक्टोबरनंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल असंही त्यांनी सांगितलं. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या निर्देशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी 3 न्यायाधीशांचं विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं ही निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं सुरू केलेल्या धडक कारवाईअंतर्गत गेल्या 4 दिवसात 1,36,00,000 रुपयांचा संशयास्पद, भेसळयुक्त आणि अस्वच्छ खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला. यात राज्यभरात एकंदर 64 हॉटेल आणि धाब्यांची तपासणी करून 12 हॉटेलांचे परवाने निलंबित केले तर 36 हॉटेलांना सुधारणा नोटीसा बजावल्या. प्रतिबंधित अन्नपदार्थ, पानमसाला, गुटखा विक्री, वितरण आणि वाहतूक प्रकरणी 14 FIR दाखल केले. त्यात 15 व्यक्तींना अटक करून एकंदर 1,38,74,000 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: अयोध्येतल्या राम मंदिरात देणगीचा अपहार झाल्याप्रकरणी येत्या 2 दिवसात आरोपपत्र दाखल करू असं उत्तर प्रदेश सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. या प्रकरणी स्वतंत्र तपासाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही माहिती दिली. आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुल्ला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी दाखल तक्रारीत डुल्ला यांचंही नाव आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या काळा चौकी भागातल्या एका गणेश मंडपात विजेचा धक्का लागून 8 वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू आणि इतर जखमी झाल्याप्रकरणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आणि कारवाई अहवाल मागवला. रविवारी रात्री ही घटना घडली होती. या प्रकरणी दाखल केलेला FIR, प्राथमिक तपास आणि गणपती मंडपाच्या आयोजकांवर किंवा वीज पुरवठेदारावर काही कारवाई केली असेल तर त्याचे तपशील द्यावेत असे निर्देश आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातल्या मोठ्या गणेशोत्सव मंडपांमध्ये वीज सुरक्षा परीक्षण करण्यासह काय पावलं उचलता येतील याची माहितीही आयोगानं मागवली आहे. दुबईचे सत्ताधीश शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांचे बंधू शेख अहमद बिन रशीद अल मक्तूम यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. समाजाची सेवा करण्याचे त्यांचे प्रयत्न पिढ्यांपिढ्यांच्या स्मरणात राहतील असं त्यांनी म्हटलं आहे. इराणी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी आज इराणची राजधानी तेहरानमध्ये पोहोचले. इराण आणि अमेरिका यांच्यातला तणाव कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशाने वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणने कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत. त्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या शर्तींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या नेमबाजांनी आज आणखी 3 पदकांवर नाव कोरलं. पदकतालिकेत भारत सध्या 4 रौप्य आणि 2 कांस्य अशा 6 पदकांसह 12व्या स्थानी आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज हिमांशु धिल्लननं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. याच क्रीडा प्रकारात भारतानं सांघिक रौप्य पदकालाही गवसणी घातली. कालची 2 रौप्य पदकं धरून नेमबाजीत आतापर्यंत भारतानं पटकावलेल्या पदकांची संख्या 5 झाली आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्स प्रकारात पदक मिळवणारी सुचिका तारियाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. महिलांच्या 60 किलो वजनी गटात तिनं कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारतानं आज बांगलादेशावर 3-0 अशी मात केली. लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि किदंबी श्रीकांत या तिघांनीही आपापले सामने जिंकले. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. महिला संघासमोरही उद्या जपानचं आव्हान असेल. गतविजेत्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी आज आपापले सामने जिंकून दमदार सुरुवात केली. महिला संघाने बांगलादेशावर 42-21 असा विजय मिळवला तर पुरुष संघाने जपानचा 49-24 असा पराभव केला.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं राज्य सरकारचं स्पष्टीकरण. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगी अपहार प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचं उत्तर प्रदेश सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आश्वासन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: FM पर ये विविध भारती का मुंबई केंद्र है. श्रोताओं कुछ ही पलों में आप सुनेंगे कार्यक्रम चित्रलोक.

इस गाने के साथ ही आज का ये कार्यक्रम अब समाप्त तो होता है। 102.8 FM वर हे विविध भारतीचं मुंबई केंद्र आहे आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे प्रसारण आपण जगभरात ऐकू शकता। श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजले आहेत। आजची शेवटची सभा आता इथेच समाप्त होत आहे। पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी। तोपर्यंत निरोप द्या। शुभरात्री। जय हिंद।